नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व तापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तस्तु देवे नमस्तंग देवे नमस्तु गजरमे नमस्तु सुभ नमे नमो सर्व गुणे नमो सर्व भुवने नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काले काले नमस्तस्तु दयाले नमस्तु अवर्णे नमस्तु अमरणे नमस्तु जरारंग नमस्तु कीर्तारंग नमो सर्व दंदे नमो सत्य वंदे नमस्तु निर्ताके नमस्तु निर्भाके नमस्तु रहीमे नमस्तु करीमे नमस्तु आनंते नमस्तु महंते नमस्तस्तिरागे नमस्तु सुहागे नमो सर्व शोके नमो सर्व पोके नमो सर्व शोक नमो सर्व पोकंग नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता नमो जोग जोगे नमो पोक पोके नमो सर्व दयाले नमो सर्व पाले।

तिन फुन गोई, तिस बिन दूजा अवर न कोई। साच नाम गुर शब्द विचार, गुरमुख साचे साचे दरबार। रहाउ सच्चा अर्ज सच्ची अरदास, महली खस